सचे तेरे खंड, सचे ब्रह्मांड, सचे तेरे लोह, सचे आकार, सचे तेरे करन सर विचार, सचा तेरा अमर, सचा दीवान, सचा तेरा हुक्म, सचा फरमान, सचा तेरा कर्म, सचा निशान, सचे तुदा केला करोड़, सचे सप्तान, सचा सब जोर, सची तेरी सिफत, सची सलाह, सची तेरी कुदर, सचे पातशाह, नानक सच ध्यान सच, जो मर जमे सुकचन।